0: पानी सब कुछ दिया। वह पेड़ पर पक्षी की तरह छोटा घर बनाकर रहने लगी। पेड़ को प्यार करके लड़की पेड़ पर रही, पेड़ भी उसे प्यार करते थे। बारिश आई, आधी आई, बर्फ पड़ी, फिर भी लड़की पेड़ पर बैठकर उसकी बचाती रही,
1: उसको बचाती रही। लोगों ने उसको पेड़ पर रहने के लिए कपड़े, कंबल, खाना, पानी सब कुछ दिया और कई तरह के मौसम बदलते रहे। बारिश आई, बारिश माने
2: रेन,
1: रेन। आंधी आए, आंधी स्टॉर्म कोडुंगाट। बर्फ पड़ी, मंज वीच उंडाई। फिर भी लड़की पेड़ पर बैठकर उसको बचाती रही। मौसम बदलने पर भी लड़की उस पेड़ पर बैठकर उस पेड़ को बचाती रही, पेड़ भी उसको बचाती रही, है ना?
2: हाँ जी।
1: शेष भाग आज हम पढ़ेंगे। कहानी पढ़कर सुनाओ। कभी लड़की पेड़ से पूछती तो कभी पेड़ लड़की को अपने पत्तों से हवा का बहता राग सुनाता। हटे कटे आदमियों के सेठ ने अजीबो गरीब तरकीबें लगाई। कभी पेड़ के नीचे लाउड स्पीकर पर तेज शोर मचाया, कभी पेड़ के ऊपर हेलीकॉप्टर उड़ा उड़ा कर लड़की को रात रात भर जगाए रखा। तुम हमारी दोस्ती कभी नहीं तोड़ पाओगी, लड़की बुलंद आवाज में उन्हें कहती। यह भाग पढ़ सकते हो जिसा?
2: हाँ जी,
1: पढ़िए।
2: कभी लड़की पेड़ से पूछती तो कभी पेड़ लड़की को अपने पत्तों से हवा का बहता राग सुनाता। हटे कटे आदमियों के सेठ ने अजीबो गरीब तरकीबें लगाई, कभी पेड़ के नीचे लाउडस्पीकर पर तेज शोर मचाया, कभी पेड़ के ऊपर हेलीकॉप्टर उड़ा उड़ा कर लड़की को रात रात पर जगाए रखा। तुम हमारी दोस्ती कभी नहीं तोड़ पाओगे, लड़की बुलंद आवाज में उन्हें कहती।
1: कहानी पढ़कर सुनाओ। कभी लड़की पेड़ से पूछती तो कभी पेड़ लड़की को अपने पत्तों से हवा का बहता राग सुनाता। कथा परंजि केल्पिकट्टे। कभी लड़की पेड़ से इस प्रकार पूछते हैं। कभी लड़की पेड़ से क्या पूछते हैं?
2: कहानी पढ़कर सुनाओ।
1: ठीक है, कभी लड़की पेड़ से इस प्रकार पूछती है, कहानी पढ़कर सुनाओ। पढ़ने के लिए उसके हाथ में कई पुस्तकें हैं, है ना?
2: हाँ,
1: लोगों ने उसको पढ़ने के लिए पुस्तकें दिया था, तो उसने उस पेड़ से पूछा, कहानी पढ़कर सुनाओ। पढ़कर सुनाना माने
2: परनी
1: गल्पिकिया। लड़की को अपने पत्तों से हवा का बहता राग सुनाता। पत्ता, पत्ता माने
2: लीफ।
1: हवा का बहता राग, हवा माने विंड, वायु। कभी पेड़ अपने पत्तों से हवा का बहता राग सुनाता। ചിലപ്പോൾ മരം പെൺകുട്ടിയോട് തന്റെ ഇലകൾ കൊണ്ട് കാറ്റിന്റെ ഒഴുകുന്ന രാഗങ്ങൾ കേൾപ്പിക്കുമായിരുന്നു. ബഹ്ന മാനെ
2: ടു
1: ഫ്ലോ. കഭി പേട് അപ്നെ പത്തോ സേ ക്യാ സുനാത്ത?
0: ഹവാ കാ ബഹത രാഗ് സുനാത്ത.
1: ഹവാ കാ ബഹത രാഗ് സുനാത്ത. ഹവാ കാ ബഹത രാഗ് കോൺ സുനാത്ത? പേട് ഹവാ കാ ബഹത രാഗ് സുനാത്ത അപ്നെ പത്തോ സേ, ഹേന. കാറ്റടിക്കുമ്പോ ഇലകളൊക്കെ ഇങ്ങനെ ആടി ഉലയുന്നില്ലേ?
2: ഹാജി.
1: ധീരെ ധീരെ, അതിനെയാണ് ലേഖിക ഇവിടെ വളരെ മനോഹരമായിട്ട് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. ഹവാ കാ ബഹത രാഗ് സുനാത്ത. ഹട്ടേ കട്ടെ ആത്മീയോ കെ സേട്ട് നേ അജീബോ ഗരീബ് തർക്കീബേ ലഗായി. കഭി പേഡ് കെ നീച്ചേ ലൗഡ് സ്പീക്കർ പർ തേസ് ഷോർ മച്ചായ, കഭി പേഡ് കെ ഊപ്പർ ഹെലികോപ്റ്റർ ഉഡാ ഉഡാ കർ ലഡ്കി കോ രാത് പർ ജഗായേ രഖ. ഹട്ടേ കട്ടെ ആത്മീയോ നേ വഹാ കിസ് കെ ലിയേ ആയ? പേഡ് കോ കാട്ടനേ കെ ലിയേ. ലേക്കിൻ ഉസ് പേഡ് പർ ലഡ്കി ചട് കർ ബേട്ടി ഹൈ, തോ ഉൻ ലോഗോ കോ ഉസ് പേഡ് കാട്ട്ന ബഹുത് മുഷ്കിൽ ഥാ. तो इस हटे कटे आदमियों के एक सेठ भी उसके साथ था। सेठ माने उसका नेता, वो भी वहां आया। उन्होंने अजीबो गरीब तरकीबें लगाई। अजीबो गरीबें, अजीबो गरीबें माने स्ट्रेंज, तरकीबें, तरकीबें माने वे मार्गंगल, अल्ले विचित्रमाय कुरे मार्गंगलोके കാണിച്ചു. എങ്ങനെയെങ്കിലും ഈ കുട്ടിയെ മരത്തിൽ നിന്ന് താഴെ ഇറക്കാനായിട്ട്. എന്താ ചെയ്തത്? കബി പേട്കെ നീച്ച് ലൗഡ് സ്പീക്കർ പർ തേസ് ഷോർ മച്ചായ. അവളെ ഡിസ്റ്റർബ് ചെയ്യുന്ന രീതിയിൽ മരത്തിന്റെ ചുവട്ടിൽ ലൗഡ് സ്പീക്കർ കൊണ്ടുവന്ന് ഭയങ്കരമായ ശബ്ദം ഉണ്ടാക്കി. തേസ് ഷോർ മച്ചായ. ഷോർ മച്ചാന മാനെ ശബ്ദം ഉണ്ടാക്കുക, സൗണ്ട് ഉണ്ടാക്കുക. ഷോർ മാനെ സൗണ്ട്, നോയ്സ്. ഔർ ഫിർ പേഡ് കെ ഊപ്പർ ഹെലികോപ്റ്റർ ഉഡാ ഉഡാക്ക ലഡ്കിക്കോ രാത് പർ ജഗായേ രഖ. രാത്രിയിൽ ഹെലികോപ്റ്റർ കൊണ്ടുവന്ന് ലഡ്കിയെ രാത്രിയിൽ ഉറങ്ങാൻ പോലും അനുവദിക്കാതെ അവളെ ഡിസ്റ്റർബ് ചെയ്തുകൊണ്ടേയിരുന്നു. അങ്ങനെ പല മാർഗങ്ങൾ അവർ നോക്കി. എങ്ങനെയെങ്കിലും ഈ ലഡ്